0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुढे आले तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागलीच असणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमधील जे काही चॉकलेटी इमेज असणारे नायक राहिले त्यामध्ये देवानंद असतील, राजेश खन्ना असतील, आमिर खान पर्यंत प्रत्येकाने आपल्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली. याच मालिकेत आणखी एक वेगळं नाव म्हणजे अभिनेते शशी कपूर. एक वेगळं अलबेलं व्यक्तिमत्व, सतत हसरा चेहरा, गालावरची खळी आणि प्रेमाने स्तुती करणारा, सतत देहबोली हलत ठेवणारा सदाबहार व्यक्ती म्हणजे शशी कपूर. तेच आहेत आजचे आपले बिग स्टार. आज आपल्या बिग स्टार मध्ये आपण जाणून घेऊयात शशी कपूर यांना. तर आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या नावाची गोष्ट सुद्धा मोठी रंजक आहे. वडील प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचे नाव बलबीर राज असं ठेवलं होतं, परंतु ते नाव त्यांच्या आईला अजिबात आवडत नसे. शशी यांच्या लहानपणापासूनच चंद्र पाहण्याची त्यांना फार आवड होती, म्हणूनच त्यांचे नाव आईने शशी असं ठेवलं. आणि यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. त्यांनी मुंबईत डॉन बॉस्को शाळेत प्रवेश देखील घेतला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 1940 पासून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1941 मध्ये मीना, 1945 मध्ये बचपन आणि यामधील महत्वाचं म्हणजे आग आणि 1951 सालचा आवारा. 1961 मध्ये आलेला धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे 116 सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी 61 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम म्हणून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी ज्या प्रमुख चित्रपटात भूमिका केल्या यामध्ये आ गले लग जा, आमने सामने, कन्यादान, कभी कभी, कालापत्थर, चोर मचाए शोर, जब जब फूल खिले, त्रिशूल, दीवार, प्यार का मौसम, रोटी कपड़ा और मकान, शर्मिली, शान, संग्राम, सत्यम शिवम सुंदरम, सुहाग आणि हसीना मान जाएगी या चित्रपटांचा समावेश होतो. शशी कपूर यांचा चित्रपटातील वावर कमालीचा आनंद देऊन जायचा. ते जे भूमिका करायचे त्यांची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पडायची. विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये त्यांची खास लोकप्रियता होती.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. या अशा गुणी अभिनेत्याला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. त्याचबरोबर 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. याआधी त्यांचे वडील पृथ्वी राज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. कधी कधी असं बोललं जातं की शशी यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका जास्त आल्या, परंतु आपल्या विशेष सादरीकरणातून त्यांनी या भूमिकांनाही ग्लॅमर प्राप्त करून दिलं. आणि जर त्या भूमिकेत ते नसते तर त्याचा विचारही आपण करू शकणारच नाही.
1: हसा मत बोलो.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांच्या बरोबर द हाऊस होल्डर, शेक्सपियर वाला, बॉम्बे टॉकी, हिट अँड डस्ट अशा चित्रपटात अभिनय केला. त्यांच्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका देखील केली. शशी कपूर यांनी वडिलांचे स्वप्न असलेला पृथ्वी थिएटरचं काम जोमाने पुढे चालवलं.
1: कह दू तुम्हे
2: हाँ
1: या चुप रहू
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है. कह

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण आपल्या बिग स्टार शो मध्ये जाणून घेतोय शशी कपूर यांना, आणि आजचे आपले बिग स्टार देखील आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे अनेक रंग आहेत. शशी कपूर यांनी जुनून यासारख्या क्लासिक चित्रपटात तर काम केलंच, परंतु अमिताभ यांना घेऊन त्यांनी अजुबा हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचबरोबर गेस्ट हाऊस आणि पोस्ट बॉक्स 999, त्याचबरोबर उत्सव, कलियुग, 36 चौरंग लेन, विजेता आणि जुनून यासारख्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली. त्यामुळं ते केवळ एक अभिनेता नव्हते तर फिल्म दुनियेतला एक जाणकार माणूस देखील होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जेनिफर यांच्या सोबत विवाह केला. जेव्हा शशी कलकत्त्यामध्ये नाट्यगृहात अभिनय करायचे तेव्हा जेनिफर आणि त्यांची भेट झाली. यातूनच भाऊ शम्मी कपूर यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. तरीही पृथ्वीराज कपूर यांचा मोठा विरोध परदेशी मुलीला होता. त्यानंतर 1958 साली मुंबईत त्यांचं लग्न झालं. या दोघांना करण आणि संजना ही मुलं आहेत. मात्र जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी हे फारच अस्वस्थ झाले. त्यांनी सर्वच कामं सोडून दिली.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हिंदी चित्रपट सृष्टीमधील कमालीचे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक एवढेच नव्हते तर ते एक उत्तम व्यक्तीही होते. त्यांनी कुणालाही दुखवल्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. केवळ वारसा मिळाल्याने कुणी मोठा होत नसतो तर त्यासाठी आपलं कर्तृत्वही सिद्ध करावं लागतं हे शशी यांनी दाखवून दिलं. अमिताभ यांच्या समोर त्यांनी सादर केलेला डायलॉग जो त्यांची ओळख आहे तो म्हणजे मेरे पास माँ है. त्यामुळं थिएटरही टाळ्यांनी भरून जायचं. परंतु आज त्यांना स्मरून असं म्हणावंसं वाटतं की तुम्हारे पास सब है लेकिन हमारे पास शशी कपूर है.

आजचे आपले बिग स्टार होते शशी कपूर. आजचा आपला बिग स्टार शो होता शशी कपूर यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मी आर्य प्रगती इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आजच्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, जीवनाचे अनंत रंग आहेत आणि हे जीवनाचे रंग आपण पाहत असताना वात्सल्य, प्रेम, संघर्ष आणि मैत्री आपण कधीच विसरत नाही. मित्र म्हणजे आपल्या घरात न जन्मलेला आपलाच भाऊ, ज्याच्या जवळ आपण व्यक्त व्हावं. आपण आपला खरा जिव्हाळा आपल्या मित्रामध्ये शोधतो, याचेच रंग आपण बघणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या माध्यमातून. श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत मोहम्मद रफी आणि चित्रपट आहे दोस्ती.

श्रोतेहो स्वरबहारा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजान यांचं, संगीतकार आहेत राजेश रोशन आणि चित्रपट आहे याराना.

श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल दोस्ती दुनियादारी मैत्री याचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार आणि मोहम्मद रफी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे दोस्ताना.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शैलेंद्र सिंग आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे सुहाग.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मैत्रीचे विविध रंग आपण पाहत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्ना डे आणि किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे शोले.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद अजीज आणि सुदेश भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे सौदागर.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम. गीत आहे देव कोहली यांचं आणि संगीतकार राम लक्ष्मण. श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मैत्रीचे विविध रंग आपण पाहत आहोत.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मवीर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजान यांचं, संगीतकार राजेश रोशन आणि चित्रपट आहे याराना.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे गबन.

श्रोतेहो स्वरवहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मैत्री यारी दोस्तीचे विविध रंग आपण पाहत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि सोनू निगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे दोस्ती.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेणी दयाल, श्रेया घोषाल आणि ए आर रहमान यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रहमान आणि चित्रपट आहे युवराज.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हास कळवू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 अर्थात 9970500900. आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत. त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे. एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे. तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म झाला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच, आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती. तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले. पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये. बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती. खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून.

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर

2001 साली महेश मांजरेकरांच्या 13 मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याअगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं, त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं, कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जू या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिनेसंगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी भोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणीसोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:09 होत आहेत आणि अगदी आपल्या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. 99705900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत जेणेकरून आपली फरमायशी मला पूर्ण करता येईल. तर पाहूयात आज कोणाकोणाच्या फरमायशी पूर्ण होणार आहेत. तर मला सांगा की कोणाकोणाच्या गावी पाऊस पडला आहे. सध्या धाराशिवचं वातावरण देखील तसंच पावसाळी झालेलं आहे. वातावरण आत्ता सध्या ऊन पडलं आहे पण कोणाकोणाच्या गावी सध्या वातावरण ढगाळचं आहे किंवा पाऊस पडला आहे काल, असं कुठे कुठे झालं आहे नक्कीच आज तुम्ही शेअर करू शकताय मला. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिली फरमाईश आहे ती सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील गीतासाठी आणि लता मंगेशकर यांचा आवाज, सुंदर असं गीत, गाजलेला चित्रपट आहे, सर्वच गीतं लोकप्रिय आहेत आणि चित्रपट जो आहे तो एक वेगळ्या थीमचा आहे, एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्याला पाहायला भेटतो, एक वेगळी कहाणी या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटामध्ये पाहायला भेटते. तर एका वेगळ्या भूमिकेत दिसतात जिनत तमान आणि त्यांच्यासोबत दिसतात शशी कपूर. तर सुरुवात करूयात या गीताने. पहिली फरमाईश हीच आलेली आहे. तर श्रोते आहेत, नियमित श्रोते पण बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवतात. बेळगाव तहसील मेहकर जिल्हा बुलढाणा विदर्भ महाराष्ट्र येथून सतीश वानखेडे सर. तर ऐकूयात सतीश वानखेडे सरांची व्हॉट्सअप फरमाईश आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला याच गीतानी.

चला, सोमवार देखील आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि सुरुवात भक्तिमय गीताने झाली आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. असंच आपण उठतो आणि अचानक आपल्याला कोणाची तरी आठवण येते. असं जे गीत आहे आग और शोला या चित्रपटातील गीत आहे, मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज, तसंच लता मंगेशकर यांचा देखील आवाज आहे, यल्पिनचा म्युझिक आहे. तर हे गीत ऐकायचं आहे सिंहगड सोसायटी लातूर येथून दत्तकुमार शिंदे पाटील, बबिता पाटील, प्रमोद पाटील, पूनम पाटील, सारंग प्राची, तसेच नांदेड सिटी पुणे येथून अक्षय शिंदे, अजय शिंदे यांना. तर ऐकूयात आपले नियमित श्रोता आहे सिंहगड सोसायटी लातूर येथून आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची, शिंदे फॅमिली आणि पाटील फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चले यानंतरची फरमाईश आलेली आहे उदित नारायण अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील चित्रपट दुल्हे राजा या चित्रपटातील गीत आलेलं आहे. श्रोते आहेत आपले नियमित श्रोते अमोल कांबळे हिंजवडी पुणे महाराष्ट्र येथून. सरांची देखील आठवड्यातून एकदा फरमाईश असते तर नक्कीच आज त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. दुल्हे राजा या चित्रपटातील सुंदर असं गीत त्यांनी पाठवलंय, ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात अमोल कांबळे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुले राजू या चित्रपटातील हे गीत पुढची फरमाईश. मैं हूं ना या चित्रपटातील गीतासाठी आलेली आहे. श्रोते आहेत आपले, ते म्हणतात हाय प्रगतीताई नमस्ते, शुभ दुपार, मी विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. ताई इथून रेडिओ तेरणा लाईव्ह ऐकत आहे. आता आमची द्राक्ष कटिंग कामं संपली असून सध्या द्राक्षवेलीची काडी तयार करणं, काडी विरळणी अशी कामं सुरू आहेत. उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की आम्ही सकाळी 6 ते 11 काम करतो. कामावरून थकून भागून घरी आलो की रेडिओ तेरणाची गाणी म्हणजेच मनाला मिळणारा गारवा वाटतो. ताई आज मनात कुणाच्या तरी आठवणी अलगत दाटून आल्या आहेत. कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळची वाटते की तिच्यासाठी मन नकळत वाट पाहत राहतं आणि त्या वाट पाहण्यातही एक वेगळीच गोडी असते. म्हणूनच आज मला मैं हूं ना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. शाहरुख खान यांच्यावरती सुंदरी असं चित्रित झालेलं हे गीत आहे आणि हे गीत ऐकायचं आहे ते माझ्या आठवड्यातून एकदा असणारी ही प्रेमळ फरमाईश पूर्ण नक्कीच करा. सर्व शेतकरी बांधवांना आणि रेडिओ तेरणाच्या श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार असं सांगितलं आहे आणि तरी आमच्या गावी पाऊस नाही पडला असं देखील त्यांनी नोट केलं आहे. तर थँक्यू सो मच विकास सर आणि नक्कीच आज तुमची फरमाईश पूर्ण करते. सोमवार टू सोमवार त्यांची देखील फरमाईश असते. ऐकवत मैं हूं ना या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आणि जे गीत खरं तर खूप म्हणजे चित्रपट फार गाजलेला आहे, सर्वच गीतं लोकप्रिय ठरलेली आहेत. ऐकवत विकास सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ तिरण्याचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवर. आणि पुन्हा श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की 30-30 गीतं नका पाठवू, वेगळी गीतं देखील पाठवत चला. बरेचशा आता फरमाईशी माहिती आहे त्याच रिपीट गीतांसाठी आलेल्या आहेत, तर प्लीज वेगळी गीतं पाठवा. जे आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकत नाहीत अशी गीतं पाठवत चला, जेणेकरून आपला फरमाईशीचा कार्यक्रम छान होण्यास मदत होईल. पुढची फरमाईश आहे गोपी किशन या चित्रपटातील गीतासाठी. ऑक्सिजन पार्क राहुलनगर अमरावती येथून आपले नियमित श्रोते आहेत सिद्धार्थ गोंडाणे, अर्चनाताई गोंडाणे, हिरामन शेंडेजी, प्रणय प्रसिद्धी, प्रतिभा गोंडाणे यांची. तर बऱ्याच दिवसानंतर गोंडाणे फॅमिलीची देखील फरमाईश ऐकूयात. कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत

चला, गोपी किशन या चित्रपटातील हे सुंदर असं गीत होतं, पुढची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी. अभिजित यांचा आवाज आहे अंजाम हा चित्रपट आहे आणि गीत ऐकायचं आहे. नियमित श्रोते आहेत आपले. हॅलो प्रगतीताई, मी पुरुषोत्तम गायकवाड बार्शी येथून बोलत आहे. अंजाम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. माधुरी दीक्षित आणि SRK दिसतात असं म्हणता येतं पडद्यावरती. आणि आनंद मिलिंद यांचं म्युझिक आहे, गीत आहे समीर यांचं. अभिजित यांनी हे सुंदर असं गीत गायलं आहे. तर बडी मुश्किल है खोया मेरा दिल है असं ते गीत आहे. आनंद घेऊया त्या सुंदर अशा गीताचा.

चला सुंदर पुढचं देखील गीत बरं. गीत आहे सर्वरोष या चित्रपटातील. 90s सुपरहिट ठरला होता हा देखील चित्रपट आणि त्यातलंच गीत आलेलं आहे. इस दिवाने लड़के को कोई समझाए प्यार मोहब्बत से ना जाने क्यों ये घबराए दर्द दिल जानू ना पास में जितना जाऊं उतनी दूर जाए जाए आ जाए. खूप छान गीत आहे. अलका याज्ञिक यांनी हे सुंदर असं गीत गायलं आणि पडद्यावरती पाहायला देखील तेवढं सुंदर वाटतं हे गीत. तर हेच गीत ऐकायचं आहे. तर सर म्हणतात आंबे स्वस्त झाले आहेत. तर वळीवेचा पाऊस पडला आहे. अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून. थँक्यू सो मच सर. नक्कीच ऐकवायत आपले नियमित श्रोते आहेत हे देखील. अजिंक्य बारगजे सर यांची व्हॉट्सअप फॉर मायश.

0: फूल खिलते हैं, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है। दिल की बातों को होंठों से नहीं कहते, ये फसाना तो निगाहों से बयां होता है।
1: चला सुंदर असं गीत ऐकलं, पुढची फरमाईश सिंग इज किंग या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत आहे। सिंदफळ येथून आपले ते म्हणतात की सिंदफळला खूप ऊन आहे। तर बरं, थँक्यू। भरपूर श्रोत्यांनी मला सांगितलं की कुठे पाऊस झाला आहे, कुठे नाही झाला आहे, तर ऊन कुठे आहे। तर त्यामध्येच आपले नियमित श्रोते आहेत अमर सिद्धगणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून। त्यांना सिंग इज किंग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। आणि मी असं ऐकलं होतं की जे हे गाणं आहे सिंग इज किंग मधलं तेरी ओर, तर ते गीत होतं पहिल्यांदा साडी घातली आहे त्याच्यामध्ये ज्या त्याच्यात हिरोईन दिसतात, म्हणजे कट्रीना कैफ यांनी पहिल्यांदा त्यांच्या लाईफमध्ये साडी घातलेली आहे या चित्रपटामध्ये आणि या गाण्यामध्ये देखील। तर छान असं गीत आहे, मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये देखील आपण ऐकलं असेल हे गीत।

आहों में है खाब सा, किसी का अब रास्ता मिल गया, खुशी का

असं जे गीत आहे सुंदर असं गीत आहे. बऱ्याच दिवसांनी म्हटलंय देखील, म्हणजे लिरिक्स म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतं की मी विसरले होते अक्षरशः चाल, इतकी सुंदर गीत होतं. पण बऱ्याच दिवसानंतर ऐकलंय देखील, तर ऐकूयात, आनंद घेऊयात. सिंग इज किंग या चित्रपटातील सुंदर अशा गीताचा.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर भरपूर श्रोते नवीन देखील ॲड झालेले आहेत आणि त्यामध्ये आपले रेग्युलरचे श्रोते देखील आहेत बरोबरच. तर पुढची फरमाईश घेऊयात. बऱ्याचशा श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, त्यामध्ये आपले दिनकर सर असतील यांची देखील फरमाईश घ्यायची राहिली, बरेच दिवस झालं. यानंतरची फरमाईश सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत, ते म्हणजे नियमित श्रोते आहेत सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून, त्यांचे मित्र काकासाहेब जाधव, योगेश यादव, मलिनाथ कांबळे, विजय बनसोडे, गोपाळ धुमाळ, खलू बागवान. सर्वांना गीत आज ऐकायचं आहे, ते साहिबा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सुनील जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

राजे वाघमोडे, आकाश शिंदे, दत्ता वाळुंजकर सरांना गीताचं ऐकायचं आहे हम भी इन्सान है. या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. खूप दिवसानंतर मी देखील हे गीत ऐकणार आहे. खूप छान असं गीत आहे. थँक्यू सो मच सर. ऐकूयात परंडा येथून आपले नियमित श्रोते आहेत ख्वाजा हनुरे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाइश.

0: आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर हे फरमाईश होती परंडा येथून आणि दादांनी त्यांना थँक्स म्हटलं आहे की हे गीत पाठवल्याबद्दल. तर पुढची फरमाईश ऐकूया श्रोत्यांच्या आवाजामध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर अकबर शेख सरांची फरमाईश आली आहे. काय म्हणतात, कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे, ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: इंद्रानगर वैराग्यावरून पिशव्याचे व्यापारी अकबर शेख बोलत आहे. रेडिओ तेरणा कार्यक्रम ऐकणारे सर्व रसिकेश श्रोतांना अकबर शेखचा सलाम आणि आदाब. आणि आज मला लता किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकायचं आहे, जेष्ठिक चौधरी या चित्रपटामधलं मम्मा मिया पॉम पॉम पॉम हे गाणं ऐकायचं आहे. आणि इंदिरानगर वैराग्यावरून पिशव्याची व्यापारी अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबुबकर शेख, अल्पिया शेख आणि माझे मित्र आहेत वासी महाराष्ट्रचे हिरामन खिराडे आणि माने गाणेगावचे समाधान काटे आणि प्रगती मॅडम समाधान काटेची फरमाईश तुम्ही 2-3 महिने झाले का घेऊन आहे. त्यांनी आम्हाला तुमच्याकडे तक्रार करायला सांगितलेले आहे, तरी त्यांची फरमाईश आयुषी घ्यावी आणि आज त्यांना फरमाईश पाठवायला सांगावे ही आमची आग्रही विनंती आहे. आम्हाला गीत ऐकवल्याबद्दल आपले धन्यवाद.

वेलकम बॅक आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आणि अशीच सदाबहार गीता ऐकण्यासाठी रेडिओ तेनाचा ॲप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. यानंतरची फरमाईश आहे मैने प्यार किया या चित्रपटातील गीत आहे आणि सर्व मैत्रिणी आता जुळलेल्या आहेत, भेटलेल्या आहेत, सोबत आहेत. तर अशा आपल्या श्रोत्या आहेत, मी ज्योती पेठे राहणार चिलवडी धाराशिव, माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत असं म्हणतायत आशा जगताप, चंदा गायकवाड, मनीषा जाधव, रेखा साठे, रुक्मिणी भोसले, ननंद आहे जाधव असं त्यांनी पाठवले, सुनंदा जाधव, या सगळ्या वाट पाहतायत. द्राक्षबागेत काम करत आहोत असं त्यांनी सांगितलंय आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे. खरं तर मैने प्यार किया हा चित्रपट कोण विसरेल, प्रत्येक गाणं सर्वांना आठवतं मैने प्यार किया चित्रपटातील. आणि जोडगोळी जी आपल्याला पडद्यावरती दिसते, सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी दिसते आणि खूप छान अशी त्या चित्रपटातील गीतं देखील आहेत. आणि तसंच आता मौसम हा दोस्तीचा झाला तर हेच गाणं देऊयात. तुम्ही

आता खरंच म्हणता येईल की मोसम दोस्ती चाला, कारण की पुढची देखील फरमाईश अशाच दोस्तीवरील गीतासाठी आहे, त्याच्या पुढची देखील अशीच फरमाईश दोस्तीसाठी आहे. तर आणखीन एक आपले श्रोते आहे ज्यांना ही दोस्ती तुटायची नाही, गाणं ऐकायचं आहे, तर असे जे श्रोते लाईव्ह असतील त्या नक्कीच मला आत्ता पटकन मेसेज करा, यानंतर ते गाणं देणार आहे मी. तर ज्या ज्या श्रोतांना हे गीत ऐकायचं होतं की ही दोस्ती तुटायची नाही, तर अशा श्रोत्यांनी देखील मला पटकन मेसेज करायचे, कारण की खूप मेसेजेस आलेत आणि आणखीन खूप फरमाईशी राहिलेल्या देखील आहेत. तर आत्ता सध्या आपले श्रोते जे आहेत, आर्या इन्फ्रा सोलर सिस्टीम, धाराशिव ऑल टीम, चंद्रकांत रोटे सर, शिवाजी पांचरा सर, आकाश काळे सर, प्रणव कांदे सर, विपिन कुमार सर, शुभम सर, तुमचं आडनाव मला नाही समजलं, शुभम सर, आणि आर्या रोटे, आयुष रोटे, आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते म्हणतात आम्ही सगळे धाराशिवकर आहोत, तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे. असंच दोस्ताना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, किशोरदा आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे, ऐकूयात आर्या इन्फ्रा सोलर सिस्टीम, धाराशिव ऑल टीम यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला, यानंतरची फरमाईश देखील जसं म्हटलं की दोस्तीचा मोसम चालू झालाय, तर तशीच फरमाईश आहे. आज बर्थडे आहे जाधव सरांचा, तर त्यांना विश्व मॅनेमने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात रेडिओ तेरणाकडून देखील. तर राजसभा दादांचं बऱ्याच दिवसानंतर व्हॉइस आलाय, ऐकूयात काय म्हणतात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार, मी राजसभा दुर्गे, मुरुम शहर, सुंदर शहर, सर्व रेडिओ श्रोतांना माझा नमस्कार. रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व गोड असं टीमला नमस्कार. सादर करते आर जे प्रगती ताई माझी, त्यांना नमस्कार. सर्व रेडिओ टीमला नमस्कार. जेवढे बी रेडिओ तेरणाचे माझे मित्र आहेत त्यांना नमस्कार. आणि आज आमचे मित्र दत्ता जाधव यांचा वाढदिवस आहे, ते कुरडोळी इथं राहतात. त्यांच्यासाठी आमच्या सर्व मित्रांकडून आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू की त्यांचे जेवढे बी मनोकामना आहेत ते सगळे पूर्ण होऊ द्या, त्यांचं आरोग्य निरोगी राहू द्या आणि दररोज त्यांना आनंद मिळू द्या, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या. हेच आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्यासाठी एक गाणं सर्व मित्रांकडून, धडाकेबाज या चित्रपटामधलं

0: हे सुंदर असं गाणं लावा ताई साहेब, आणि असंच रेडिओतीरनं प्रत्येकजण ऐकत राहावा, आनंदी राहावा, मस्त राहावा, आणि ऊन भरपूर आहे, काळजी घेत राहावा. परंतु ह्या वर्षी जूनला प्रत्येक मित्रांना रेडिओतीरनाच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकाने एक झाड लावा अशी माझी विनंती करतो. धन्यवाद. ऐकत राहावा, आनंदी राहावा. सर्वांना सुंदर नमस्कार, सुंदर नमस्कार. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच दादा. आणि दादांनी जाता जाता एक सुंदर असा मेसेज देखील दिला की प्रत्येकाने या जूनमध्ये एक स्वतः निर्णय घ्यायचा आहे, म्हणते की प्रत्येकाने ते ठरवायचंच आहे की यावर्षी आपण एक झाड प्रत्येकाने जून महिन्यात म्हणजे पावसाळा जसं सुरू होतो तसं आपण लावायचं आहे. हे प्रत्येकाने मला करून दाखवायचं आहे. मी सर्वांकडून फोटो देखील मागवणार आहे की आपण कोणतं झाड लावलं. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात. खास जाधव सरांसाठी ही फरमाईश पाठवली दादांनी. ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश सरांसाठी.

0: चिनार ही दोस्ती तुटे चिनार।
1: अरे काय मळावं, दोस्ती लाया दोघेही।

0: फाटा यारा
1: नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही
0: दोस्ती तुटायची ना.
2: चला यानंतरची फरमाईश ऐकूया श्रोत्यांच्याच आवाजामध्ये. आपले शशिकांत डी कांबळे सर यांनी देखील आज फरमाईश पाठवली आहे, त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात काय म्हणतात आणि त्यांना कोणतं गीत ऐकायचं आहे ते त्यांच्याच आवाजामध्ये.
3: नमस्कार, रेडिओ थेरना कार्यक्रम सुरू आहे. आपले माणसं आपला आवाज, त्याचबरोबर रेडिओ थेरना ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. आणि प्रगती दीदी तुम्हालाही माझा सस्नेह नमस्कार. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी अरेक तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र में शशिकांत डी कांबळे बोलत आहे. सर दीदी, आज या कार्यक्रमामध्ये मला गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे एक जान है हम आणि गीताशी बोल आहेत. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी फिर ही दिल से तेरी मेरी जान लेके जाएगी. याद तेरी आएगी हे गीत ऐकायचं आहे. आणि हे गीत आमचे खास मित्र म्हणजे बारशीचे कुबेर मस्के सर, वाशिमचे हिरामन खराडे सर आणि हसुर्द मला कोलम रामहरी तुकाराम कांबळे सर आणि यवतमाळहून रामहरी लोखंडे आणि सांगली जिल्हा जत सरचे अल्ताफ हुजरे. आणि सर हे गाणं आमचं खास खास ऐकायचं आहे यांना. आणि हे गाणं विशेष करून आमचे तेरणावरती 2-3 महिन्यापूर्वी जे रुजू होते रमेश पेटे सर, यांचा आवाज अजूनही आमच्या रेडिओ तेरणावरून आमच्या कानापर्यंत पोचलेला नाही आहे. तर मी रेडिओ तेरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की रमेश पेटे सरांना तुम्ही रेडिओ तेरणावरती रुजू करून घ्यावी ही माझी कळकळची विनंती. शशिकांत डी कांबळे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्रवरून मी विनंती करीत आहे. तरी कृपा करून तुम्ही त्यांना रुजू करून घ्यावी ही विनंती, कळकळची विनंती आहे. इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद दीदी.

0: चला पुढची देखील फरमाईश घेऊयात श्रोत्यांच्या आवाजामध्ये. आपले नियमित श्रोत आहे दत्तादादा. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी देखील व्हॉइस पाठवलाय. काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये. आणि त्यांना कोणतं गीत देखील ऐकायचं आहे ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार प्रगती दीदी, दत्ता कदम बांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. तर आज मला एक गाणं ऐकायचं. गाणं आहे गंध फुलांचा गेला सांगून तुझे नी माझे वावे मिलन वावे मिलन. हे गाणं ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत अमोल कांबळे, अनंत कुलकर्णी, सचिन झेंडगे, मोहम्मद अत्तार, कुबीर मस्के, राजकुमार माने, समाधान कदम, गौतमदास रायबोले व तसेच सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे. ऐकत राहा रेडिओ तेरणा, आपली माणसं आपला आवाज. धन्यवाद प्रगती दीदी, मला हे गाणं आज जरूर ऐकायचं आहे.

चला वळूयात पुढच्या फरमाईशकडे. दुपारचे वाजता 2:39 होत आहेत. यानंतरची फरमाईश, जे ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे ते ऐकायचं आहे. विमल सूर्यवंशी आहेत, ज्या म्हणतायत की अधिक महिना चालू आहे तरी गीत ऐकायचं आहे आज आम्हाला. आणि मॅडम, माझी नात उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे आली आहे, तर छानसं एक गीत तिला ऐकायचं आहे, बांगडी. तर नक्कीच ऐकूयात. खास नातीचं नाव नाही पाठवलं तुम्ही ताई, तर ऐकूयात खास विमल ताईंच्या नातीसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल.
1: आता ही लाल बांगडी इतक्या वेळेस आपल्याकडे वाजती आहे कारण की आपण ऐकतोय ते गाणं, कारण की आपण पाहतोय ट्रेंडिंगमध्ये ते सॉन्ग चालू आहे, आणि संजू राठोड यांचं कुठलंही गीत आलं की ते ट्रेंडिंग ठरतं आणि ते कितीही वेळेस ऐकलं जातं, आणि असंच आजकाल लहान मुलांच्या ओठात देखील हेच गाणं आपल्याला ऐकायला भेटतं. तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. प्रगतीताई नमस्ते, मी आपली पल्लवी कुंजे, ज्यांची समोर फरमाईश असते, मुक्काम पोस्ट शिंदेवाडी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. ताई आज पुन्हा माझी समोर फरमाईश घेऊन आली आहे. दिवसभराची घरातली सगळी कामं आटपून आता जरा निवांत बसून रेडिओ तेरणा ऐकत बसले. ताई खरं सांगू का, आज मन लय असं लिहिले त्यांनी, आज मन लय कुणाच्या आठवणीत हरवून गेलंय. काय बी काम करत असलं तरी सारखं तेच चेहरा डोळ्यापुढे येत आहे. कधी कधी वाटतं आपल्या जीवाला जपणारं, आपल्यावर मनापासून प्रेम करणारं कुणीतरी कायम जवळ असावं. दोन गोड शब्द बोलावेत आणि सगळा दिवसाचा थकवा एका क्षणात निघून जावा. ताई, आज गाणं ऐकताना आज अचूकच अजूनच भावूक झाली आहे. काही आठवणी अशा असतात ना, त्या मनातून कधीच जात नाहीत, उलट शांत वेळ मिळाला की त्या अजूनच जास्त आठवायला लागतात. म्हणून ताई, आज या प्रेमळ आणि मनाला भिडणाऱ्या वातावरणात मला गीत ऐकायचं आहे. मन अगदी कुठंतरी हरवून जातं आणि नकळत डोळ्यात पाणी बी येतं. तरी आज माझी प्रेमाने भरलेली ही फरमाईश नक्कीच प्ले करा असं म्हणतायत. तर नक्कीच ताई फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात पल्लवी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश. तर गीत ऐकायचं आहे मीरा का मोहन या चित्रपटातील.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. आपले जे श्रोते आहेत सोमवार टू सोमवार ते देखील फरमाईश पाठवतात, बराच वेळ झाला त्यांची देखील फरमाईश, आणखीन खूप फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर आत्ता माहिती आहे हलकाशा सरी बरसून गेलेल्या आहेत धाराशिवमध्ये, म्हणजे चालू आहेत, थोडासा रिमझिम पाऊस सुरू झाला आहे, एकदमच ऊन कमी होऊन सावली टाईप थोडंसं वातावरण झालं आहे आणि आत्ता रिमझिम चालू झाली आहे पावसाची. तर याच रिमझिमीत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश कुली नंबर वन या चित्रपटातील गीत आहे. सोमनाथ तौर राहणार वाघोली तालुका कळंब जिल्हा धाराशिवेतून आपले नियमित श्रोत आहेत. सर्व जण कामावर सेटिंग कामावरती काम करत आहोत असं म्हणतायत आणि खूप ऊन लागत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात सोमनाथ तौर आणि त्यांच्यासोबत जे सर्व त्यांचे सहकारी आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकदा आहात रेडिओ देणं 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश सांगण्याआधी दादांनी देखील थोडासा मेसेज पाठवला होता. मला म्हणताय सारखं काय धाराशिवचं सांगते असतो वातावरण, मी देखील पाठवलं आहे. तर दादा असं म्हणतायत की आज माझ्या शेतात सूर्य आग ओकतोय, म्हणजेच सोलापूरमध्ये सध्या सूर्य आग ओकतोय असं म्हणतायत. माझ्या अंगणातील स्मॉल कोकण असणाऱ्या झाडांच्या गर्दीत मी बाज टाकून रेडिओ तेरणा ऐकण्यात जेवण करत दंग आहे. मला वाटतं जवळजवळ 83° डिग्रीच्या वरती तापमान आहे, एवढं विचित्र ऊन आहे. परंतु माझ्या अंगणातील कोकण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वातावरणात त्या तापमानाची मला 50% कमी झळ निश्चित बसते. उन्हाचा त्रास इथे कमीच होतो. पावसाचं वातावरण तयार व्हावं यासाठी मी पांडुरंगास साकडं घालतो आणि बळीराजासाठी सुखाचे दिवस यावेत यासाठी प्रार्थना करतो. लवकरच कुठेतरी कोकिळीचा आवाज येईल यासाठी कान आतुर झाले आहेत. तर खरं तर कोकिळीचा आवाज ऐकला की निश्चित पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होतो आणि तो आवाज माझे कान सध्या शोधत आहे. आवाज येईल न येईल, परंतु मोहम्मद अजी साहेबांच्या आवाजातील गाणं त्यांनी ऐकलं आणि कान मंत्रमुग्ध झाले असं म्हणतायत, समाधान झालं असं म्हणतायत. तर ते म्हणतायत मी माझ्या मोबाईलची रिंगटोन सध्या कोकिळीचा आवाज असणारीच ठेवणार आहे. दरवर्षी मे जून जुलै महिन्यातील हीच रिंगटोन मला आवडते. क्या बात आहे, थँक्यू सो मच दादा, नक्कीच आता शेअर केले सगळ्यांना. तर खरंच हे वातावरण जे आहे, पाऊस येणारच आहे दादा, कोकिळेचा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला येईल. तर पुढची फरमाईश ऐकूया श्रोतांच्या आवाजात. आपले नियमित जे श्रोते आहेत ते म्हणजे सैफान शेख सर, व्हॉइस पाठवले त्यांनी देखील, आणखीन बऱ्याच श्रोतांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, तर पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ऐकूयात आपले श्रोते नियमित सैफान शेख सरांच्या आवाजात त्यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: नमस्कार, मैं सैफान शेख नायकोडे नगर तालुका मोहोळ जिला सोलापुर से बोल रहा हूँ. मैडम, आज का व्हाट्सअप फरमाइश जो है वो बहुत ही बढ़िया चल रहा है, काफी अच्छी अच्छी फरमाइशें मिल रही है और बहुत अच्छा लग रहा है. हम भी इंसान हैं, इस फिल्म का गाना एक श्रोता ने फरमाइश की थी, वो काफी दिनों बाद सुनने को मिला, बहुत बढ़िया लगा. यार तेरा प्यार तो है मेरी जिंदगी, ऐसी ही बढ़िया बढ़िया गानों की फरमाइश हमारे श्रोता करते हैं, बहुत ही अच्छा लगता है. आज बड़ा ही इंटरेस्टिंग ये व्हाट्सएप फरमाइश होता जा रहा है, दिन ब दिन काफी बढ़िया हो रहा है. मुझे बहुत अच्छा लगा आज के व्हाट्सएप फरमाइश में जो जो गाने श्रोताओं ने फरमाइश की है. और आज के इस कार्यक्रम में मुझे एक गाना सुनना है, ये भी बहुत दिनों बाद आज सुनने को मिलेगा तमाम सुनने वालों को, जो कि है आज का गुंडाराज फिल्म का गाना. आइए उससे पहले एक शेर अर्ज है. किसी के चाहने से कोई बात नहीं होती, किसी के चाहने से कोई बात नहीं होती, थोड़े से अंधेरे से रात नहीं होती, जो लगता है सबसे प्यारा क्या करे उसी से मुलाकात नहीं होती. पहले भी रोज अपनी

चला, यानंतरची फरमाईश ऐकूयात. पहिल्यांदा ज्यांनी फरमाईश पाठवली आहे आज आपल्याला, ते आपले श्रोते आहेत दत्ता धोंडके. धोंडकेच आहे ना सर आडनाव, जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. अनिकेत सर, अनिकेत धोंडके, सय्यद युनिस असं त्यांनी पाठवलं आहे. आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत अष्टी जालना मराठवाडा येथून. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ त्यांच्यासोबत कनेक्ट झालात. आणि आज त्यांना नीलकंठ मास्तर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. श्रेया घोषाल यांचा आवाज, अजय अतुल यांचं म्युझिक. आणि जेव्हा पावसाच्या सरी येतात, अलगज हळुवार मनातून हे गाणं अपसूक आपल्या ओठांवर येते, ओठांवरती येतं. तर असंच हे सुंदरसं गीत आहे. ऐकूयात दत्ता सर, अनिकेत सर आणि सय्यद सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. 3:10 होणार आहेत, 3:08 झालेत, पण आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आणि जाता जाता फरमाईश घेऊयात. आपल्या श्रोत्या आहेत, त्या म्हणत आहेत की आम्हाला गीत ऐकायचं आहे, आम्ही शेतात शेंगा काढत आहोत, शेंगा काढत काढत आपला रेडिओ त्यांना ऐकत आहोत. श्रेया सुनील परीट, सुनील अश्विनी परीट, पल्लवी मैत्री, नीता सास्तुरकर, राजकन्या कुंभार ह्या आहेत त्यांच्यासोबत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आज त्यांना राज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर जाता जाता सुंदर असं राज या चित्रपटातील गीत देते या. भेटोत उद्या खूप आणखीन देखील श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात, ज्या श्रोत्यांच्या राहिल्या असतील प्लीज नाराज होऊ नका, आपण भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास. ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत. मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत. त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत. संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: धन्यवाद तुमचे. हॅलो तेरणा.
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो. माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं. बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत.
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत.

0: आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे. तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत. बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत कनेक्ट मध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात. तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती, तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
0: ओके, सी ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचं रिझल्ट यायचं आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
1: तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
0: येस,
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळ्या कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून, तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
0: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली. आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला, बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंगपासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
0: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके,
0: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला, बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
0: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते, तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली, त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
0: ओके, तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी 1 जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली, त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके,
0: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके,
0: तर 2004-2006 माझा हे 2 जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. 1 मी हे प्रिपरेशनमध्ये स्पेंड केलं.

0: होती बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डची जी नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे एमबीए करायला पाहिजे की नाही किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या एका वर्षामध्ये केली आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं एमबीए मार्केटिंग केलं आणि एक वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं एक वर्ष 3 महिने असेल तो माझा पहिला जॉब होता त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो स्टार्टअप होतो मी त्यावेळी तर 6 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये 2007 जुलैपासून ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो मी पुण्यामध्ये सुरुवात केली 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली त्यानंतर मी गुजरातला गेलो मुंबईवरून मी गुजरातला गेलो तिथे 3.5 वर्ष काम केलं तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो कम्प्लीट रिजन असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा वर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली आता जी म्हटलं शुंक इंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे गुजरात आहे एमपी आहे गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगोटेक मधला त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत प्रत्येक लोकेशनला टीम आहे
1: अच्छा मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला तुम्ही काय सांगाल असं
0: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा
1: ओके
0: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स माझं मी फॉर्च्युनेट होतो मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं मी त्यानंतर 13 आलो इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्क केलं आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही आता मी ही जर्नीतून गेलोय ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला बट माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्या स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
0: ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे
1: मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत म्हणजे मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहे तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे
0: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता, दॅट वॉज नॉट इझिली अवेलेबल ड्युरिंग माय टाइम.
1: ओके,
0: म्हणजे 2000 मध्ये ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीक से वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचं आहे तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता, तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि त्या बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
0: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
0: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
0: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळे सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
0: नाही सी, ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
0: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकल्स मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती आता. इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूल मंत्र लक्षात येतोय आतापर्यंतच्या तर आपल्या डिस्कशन मधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं.
0: येस,
1: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
0: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडंसं.
0: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉर सपोर्टेड फायनान्शियली ॲज वेल ॲज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: त्याच्यामुळे सपोर्ट होतो आपल्याला पुढे जाण्यासाठी.
0: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेले आहेत तर त्यांच्या बाबतीतून थोडं सांगा.
0: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके,
0: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे.
1: ओके,
0: तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
0: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाऊटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर. आता तुमचं इन फ्युचर मध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉब मध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काय करणं असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
0: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो, कारण बऱ्याच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये जास्त काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनीवरला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काय विषय?
0: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून जेव्हा आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळा आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये?
0: डेफिनेटली, डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आलात, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत, तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
0: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं, सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिकच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल, आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
0: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित, ते आता येते. आता
1: गाणे शिकतायत की असं म्हणजे म्हणताय?
0: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय आता.
1: हो का?
0: पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात.
1: बरं,
0: तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय आता, ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला?
0: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी 1 वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फायनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो, त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशनमध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यानंतर काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय, त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असं तुमचा अनुभव आहे?
0: नक्कीच नक्कीच, हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
1: बर,
0: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
0: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं बॅड लक की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनीकडे बघितलं? त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुले असतात?
0: ऍब्सोल्युटली, कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता, तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही, असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती, ती एकटीच मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं, ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात, तर त्यांना पण हा विषय. पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेंबरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात, म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात, मग असं जर गाण्याची काय आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही, तुम्हाला मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे, असं आम्ही विचारतो. तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले, कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करतायत, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
0: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो, त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
0: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही
0: असं फिक्स काही नाहीये.
1: अच्छा, मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
0: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
1: बर,
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला होता,
1: डान्स केला होता तुम्ही. बरं, आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता असं काही
0: नाही. माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है,
1: नाही असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेलं आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कानं तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे.
1: मग
0: शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता,

0: बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ
1: सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांचे दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे. त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी, ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या. ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करूत. पण आज आपण या ठिकाणी आला आणि जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस, डेफिनेटली थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत. श्रोते हो, आपण बघितलेलं आहे जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो. तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही. पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे. प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो. ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. सऱ्या, वरंबे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते. तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही. तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे. पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो. त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने, मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

0: तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते. तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो. सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो. आता तुषार सिंचनाची निगा ज्या संदर्भात माहिती करून घेऊयात. या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका. तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे. तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर. किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. RQRCमधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढ उतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून, किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी, ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडं पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्यपरिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा.

0: आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या स्वरभार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरहिट गीतं आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत असतो आणि या गीतांची एक थीम सुद्धा असते। तर आजची जी थीम आहे ती आहे हवा। पावसाळा सुरू झालेला आहे, सर्वत्र हवा वाहते आहे आणि हवेची जी वेगवेगळी रूपं आहेत ती रूपं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विविध गीतकारांच्या आणि संगीतकारांच्या माध्यमातून हवेची जादू आपण अनुभवणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत। चित्रपट आहे नवजवान आणि संगीतकार आहेत SD बर्मन।

0: श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे सीता और गीता.
1: अरे अरे ए ए ए ए, ए, ए, ए, ए, ए, ए, ए, ए.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे हाती मेरे साथी.

0: आज बस आज हमरे जिया में भी चैना नहीं।
1: चोरी चोरी चुपके

श्रुती हो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे गजब.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील हसरत जयपूर यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे प्रिन्स।

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बाबू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या गीताचा. चित्रपट आहे गुमराह.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सपने या चित्रपटातील महबूब यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रहमान. चित्रपट सपने.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बस इतना सा खाब है या चित्रपटासाठी शान आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सोनू निगम आणि श्रेया घोषाल. गीत आहे स्वानंद किरकिरे यांचं, संगीत आहे शंतनू मोहित्रा यांचं, चित्रपट परिणीता.

श्रोते हो, अशीच सदाबहार गीतं आपण ऐकणार आहात आमच्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता इथेच थांबतोय. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900.

0: विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत. त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे. एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे. तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच, आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये। बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती। खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून।

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडेनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याअगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं. कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जो या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिनेसंगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी बोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि आर डी बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणीसोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायिकेने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तुह्या धर्मकोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेलरित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली. ಧಿಂತ ದಿನ ತದಿಂತ ನಕ ದಿನ.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

गोरे भैया तो बेवार तू, इसलिए तू

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: Era a...
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.5 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.